0: गौतम कोरिया में गेंदा नहीं मैं वहाँ का इस प्रोग्राम मैं वहाँ का इस प्रोग्राम गालगुन में मेरे दक्खा लानी आइले गुलम बदह करुमा कुरे विदाने मुहिम्मो कांदत तक आगुले गौतम दे मैं सालगुन में वहाँ का दक्खा लान जहे वहाँ के दें फाहं कोला मैं यदो मैं फाहं कोला वनी राज्य के किसाब तक का मूसों गोस दो है के गोत का दें कुरिया में तीन दो इस राज्य के किसाब तक का मूसों गोस वान का मा मूस मा भेज दारे मैं वनी मालूम आते बाप दें मिहार मैं वगत मैं वनी होदो समाल नरफ मैं वनी बातों फिश के लाम तोला मेरे में दम देकर सुमिरता हमें ಮೋದ ಸಮಾಲ ನರ್ಪಿವನಿ ಹೋದ ಸಮಾಲ ಗ ಬೋಕ ವಾರೆ ಮಾಯ ಕುಕು ಗುರುಂಗದಿ ವಿಲಾಗಂಡ ಗ ಗಡಿ ಕುತಿರಿ ಫಸ್ ಮೇಲ ವ್ಯಾಗದ ವಾಣಕಮ ಮೋಸ್ಮಾ ಬೇದಾರೆ ಮಿವನಿ ಮಾಲುಮಾತ್ ತೆವ ಫಹಮ ಉರಿಯ ಫರಾತ ಕುವೆಸ್ ಮೋಸ್ಮಾ ಸಮಾಲ ಕ ದಿನಮಕೆ ರಕಾ ತೆರಿಕಮ ಗೊತುಂ ಎಳಿತಾನೆ ಫಿಯವಳೆ ಮಿವಹಕೆಸ್ ಮಿರೆಗ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಗ ಮಿಹಾ ಸಾಮ್ಯತಿ ಎಹುನ್ ತೆರೆಕ ಗುಳಾದೆ ಫ ಅಸ್ಲಾಮು ಅಲೈಕುಂ
1: ವಅಲೈಕುಂ ಅಸ್ಸಲಾಂ ವರಹಮತುಲ್ಲಾಹಿ ವಬರಕಾತ್
0: ಮಿ ಇಬ್ರಾಹಿಂ ದೆತೋ
1: ತಂಗಳು
0: आज के लिए तो हालू
1: हालू हालू बाली दें मेरे ने अनेक कार्य सीमा हुआ शार हिसाबों का इंडिया देवे तो इंडिया गोस्वामी आई वेस
0: एंड मैं मैं आवाज़ शिफ़ाय करने दें को मैं तीस आप गए मेरे के मौसम के ना मेरे ने
1: मौसम का तो प्रकार हम गलो हम बाहर और ये बस नहीं नुले आए को उन्होंने मिया दुबस
0: हाँ दागन में माल सरहद हमारा विस्तार है
1: हाँ क्या इनके माल सरहद विस्तार के का अड्डो का विस्तार
0: अड्डो हिसाब विस्तार है नूनी ना
1: आज
0: मेरे मिवाह के तक का लनी मी आयले गुलों दे में हट मट्टा का मी कुरे विदारने का दे तक का गुलेगा तो
1: दे में हट मट्टा का आयले कुंजा को गोरा हो बुने महा मालू गंडों के दरे पुल में गोवा गये ने कुंजा एक को मिता आतिरे मते गाड़ी ले का हम मिहारुस मिये मिदानी कॉफी बोय गये गियंग हम आयले मी हूँ नाइक को आयले गुलों हम वरा बड़ा बजाई एवे कुरा
0: ಹೇಮಾ ಮಿವಾಗತ ಎಸ್ತಿ ಉಳೆನಿ ಆಯಲಾಗ ಮೆಂಬರ್ ಉನ್ನ ಎಕೋ ನೋ
1: ರಾಂಗಳು
0: ಹೇಮಾ ಮಿಹಾರು ಆಯಲಿ ಗುಳುಂ ಬದೇ ಕುರುಮಟ್ಟಕ ಕೊಂಕಾಲ ಕದತಕ್ಕೆ ಕುರೆ ವೇನಿ ತಿಗೆ ತೆರೆ ಎಕ್ಕಮೆ ಇಬ್ರಾಹಿಂ
1: ಮಿಹಾರ್ತಿ ಕುರೆ ಮಿಹಾರು ಆಯಲಿ ಮಿ ಹುನ್ನ ಗುಳಾ ಫೋನ ಗುಳಾ ವಕಿನತ್ತೋ ಹಾಲು ಹುವಾಲು ದುವಾಲ ಕೋ ಎಪ್ಪಹಾರು ಹಾಲು ಹುವಾಲು ಬಲ ತೆಂ ಆಯಲಿ ಮಿ ಹುನ್ನ ಸಾಲು ಕಂಡ ಗುಳಾನ ಗುಳಾ ಹಬುನಾನೆ ದುರಾಂಬೆ नूनी बेबे ये हिंगाशे तिमिन्ना मिन्ना इसको गाड़ी ले का कॉफी ये बोले नूनी कार्डमन ने बोले न देंगे हैं दायरों गालों कंडों का कुदिन वेस दान है कुदिन गोवागिन दानी वेस ऐ आइली एम्में एक बारो लागें हम एक तिकाना का बगें आइली गुलम बजे ही वान
0: हम ही क्या मुहिम कमे
1: एमिमा
0: ema mi aile gulum made kurmake wara muhimmu kang mekkan ibrahim te faanga kore den mi ane aile aila ge beti benu te ki umru furage mi hundo ehma emi hunna ihtiram kurme goton kon kal kad te ke mi kurani
1: mi hunna ha wara bodo ihtiram ko emi hun deke hama wara lobi aswe hama wara gadaru as kurang emi hunna aile huriha memberun
0: ಎಮ್ಮೆನ್ನವೆಸ್ ಗುಳುಂ ಬದಹಿಕೋ ಎಮಿ ಹುಣ್ಣ ಇಹತಿರಾಮು ಕುರಾಕ ತಿ ಪಾಹಂ ಕುರಿ ಕೊಬ ಕೋಲ್ ಲವೆ ಮಿರೆ ಮಿಯೋತಿ
1: ಇನ್ನಾನ ಗುಣಪ ಅಳುಗಂಡ ಜೈಬ ಹುರಿ ಹಾಲತಾ ಮೆದು ಅಮ ಎತ್ತಿರಿ ಕಮಾಯ್ಕೋ ಅಳುಗಂಡ ಗಂಗನುನ್ನ ಜೈಬ ಬಲಿ ಹಾಲತಾ ಗುಳಿಗೆ ಇನ್ನಾನ ಹಮ ಏ ಕಮಾ ಗುಳೆ ರೀತಿ ಲವೆ
0: ಎಮ್ಮ ಕೊಂಬೆಕ ಹಾಸ ಕೊಲ್ಲಾಣಿ
1: ಹಾಸ ಕೊಲ್ಲಾ ಮೀ ಕೊಂ ಕುಂಜೆ
0: ಮೀ ಆಸ್ತು
1: ಆಯಸ್ತುವ ದೆನ್ ಮರಿಯಂ ಆತಿಪ ಅದುನಾನುವ ದೆನ್ ಅಳುಗಂಡುಗೆ ವರ ಗಾಯಂ ಎಕ್ಕುವರಿಗೆ ಪಾತು ಮತ್ತು ವಹೀದಾಯ ಹಮ ವರಂ ಹಾಸಕೋ ಕಮನ ಬಲಿ ಹಬ ತಿಬುಣು ಈ ಸಾಮಿಯಾಯ ದೆನ್ ಅಡುಗ ಟೀಮ ಹಮ ಎಕ್ಕೋ ದೆನ್ ನಮೂನಾ ಕಾಂಪುರನ್ ಸ್ಟ್ರೀಮಚ ನಮೂನಾ ಕಾಂಪುರನ್ ಸ್ಟ್ರೀಮ ಹಾಸಕುರ ಹಮ ಹುರಿಯಾ ದಿವೆ ರಾಜ್ಯ ರೈತುನ್ನ ಹಾಸಕೋ ಎಲ್ಲಾದು ಹುಸೇನು ದಮಫಿರಿಂಗ್ ಓರಹುಚಿ ಅಮೀನಾ ಮುನಿರತ್ತ ದೆನ್ ಆಲಿಫ್ ದಿದ್ದು ನಾಯಿಲಾಯ ಬರಂ ಹಾಸಕ ಅಡ್ಡು ಇಬ್ರಾಹಿಂ ಬೇಗ ಫರಾತ್
0: ಹೇಮ ಹುರಿಹಾ ಬೆಫುನವೆಸ್ ಅನೆ ಬರಗಿನ ಫರಾತ್ ಕ ಇತಿಹಾಸ ಕೊಲ ಹೇಮ ಲಾವ ಎಫ್ಹು ಅನಿಕೈಸ್ ಬದಲ್ ಕೊಲ್ಲಾರ ವರ ವಕಿವೆಲನ್ ಮೆಂಗೆತು
1: ಆದೆ ವರ ಉಪಾವೆರಿ ಬಾಜ್ಯವೆರಿ ರೇಗಣ ಕೈದೆಮ ವಕಿವೆಲನ್

0: हंगार
1: अंगार दो मेंदर कोरी इकार गड़ फना रहे रिपीट एरे दिया गड़ तेरी हूँ आदि बुद्ध दो होगेरे मेंदम बार गड़ तेरी हूँ
0: हंगार
2: हम एकनी दिवे राज्य चाडू
3: कानूना कवायत को मिनिमम कमा असासे हक दर खातेर को दनी क्या में बरका
2: कानूना गवायत को राई तुंगे सलामता रखा तेरे कं कशवर को दनी की ने
3: कानूना गवायत का हुरमत तेरे कोंगी तंजहनी की बे
4: कानून तक गवायत का अहुल वेरवे हेलुं तेरे वो मकी कोंबे फारुदे गिवस अमील रखा तेरे कमशा मुड़ मुझतमाओं के हमजे हुमा नुहान बेरुं तेरे कमे
2: कानूना गवायत का गुले गोतुं त्याबे फुरुं बेरुं वासुवाल तक जवाब के नेस्तिनमा दिवे राज्य गाडुं के नेस्तनी
3: तरह
2: मेहोनीर दोहे गरेगंड नुए जहायर स्टूडियो ए वगुतु
3: एंहा 741 नुए किलोहर्ट्ज मीडियम वेव आदि अड्डे नुए मेगाहर्ट्ज एफएम बैंड
2: हमे कनी दिवे राज्य गडु
5: दुलाहे दिरियुलो मका दोरहुळु वादते एम्मे मुजरिब ताळु नडियकी दुलाहे सिहत
6: ದುಳೆ ಹೊಸಿ ಹತಕ ಮಗು ಫಹಿ ಕೊದ್ದೆ ಎಮ್ಮೆ ಕಶವರು ಮಸ್ತರಕಿ ಡಾಕ್ಟರುಂಗೆ ಇರುಷಾದ್
7: ಲೇಮಚ್ಚದ್ದ ಎಮ್ಮೆನ್ನಕಿ ಕೊಲೆಸ್ಟ್ರಾಲ್ ಗೆ ಸಬಬುನ್ ಲೇಮಚ್ಚದ್ದ ಮೀ ಹುನೆನ್ನು ಎಮ್ ಲೇಮಚ್ಚದ್ದ ಮಗು ಫಹಿ ಕುಡುವ ತಫಾತು ಕಂತತ್ತೋಗೆ
8: ಮಿಹರ್ ಫಿತಿ ಫೈಮ್ ವರೆ ಬದಾನ ಮಿಸಾಲ್ ಕ ಡಿಸ್ಕಿಂಗ್ ಇಚ್ಚ ವರ ಪೊಡನ್ನ ಆರ್ ಫಿತಿ ಬಹುರೆಜ್ಜೆ ಆಮ
9: ಹಿತ್ತಿಗೆ ಮಸಲ ದಿಮಾವಾನೆ ಮಿಹಾರ ಏಕಿ ಮಿಹುನ ದಿಮಾವಾನೆ ಏಕಿ ಕೊಗ್ಗೋತ
5: ಡಾಕ್ಟರುಂಗೆ ಇರುಷಾದಾಯಕು ದುಳಹೆಯು ದಿರಿಯುಳುಮೆ ಬಟ್ಟಂ ಕುರುಮ ಮಗುಫೈ ಕೊದ್ದೆನಿ
6: ಕೊಮ್ಮೆ ಹುಕುರ್ದೋಹೆ ಗೆರೆ ನೋಯ್ ಜಹಾಯರು ಸ್ಟುಡಿಯೋ ಇಂ ವಗುತು
5: ಎಂಹಾ ಸತ್ರಸ್ಥೇಕ ಸಾಲಿಸ್ ನುವೆ ಕಿಲೋ ಹರ್ಟ್ಸ್ ಮೀಡಿಯಂ ವೇವ್ ಅಡ್ಡಿಯ ನುವೆ ಮೆಗಾ ಹರ್ಟ್ಸ್ ಎಫ್ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್
6: दिवे ही राज्य के अड़ो
10: दूला है
11: मी हकु तिमाया वाहक दक्का मंदायरुगा एना एने आमुखातब को वाहक दक्का आयरुगा बस बुनानी अलगंडु कम वानम तिमा कम वानम अनकुन्ना मुखातब को मिबुननी देम्मेतिया विदालु वीये तिमागे नफसं मुखातब को फा ऐहम मीहक गातुगा वाहकत के दन्नवनी एकम अनेकको थिमागे गातुगा इच्छे बुनायरुगा रीत बहुम मिबुननी देम्मेति विदालुविये अलगुण में अमिल्ला नफसम मीह मुखातब को फेने गातुगा मिबुननी देम्मेति विदालुविये
6: दिवसक वीति दिवे ही बहुगे कवायतं एहतराम कुरवा
3: हिमबिह रक्का तेरुं
12: ಹಿಮಬಿಹಿ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ದೆಡೋಸ್ ಹಮಕುರುಂ
3: ಸಾಗೋಂಡ್ಲಾಗಿಂ ಅದ್ದೋವುಂ
12: ಕೆಸ್ಸಾ ಕಿಂಬಿ ಅಳಾಣಮ ಅಂಗಯಾ ನೇಫೆ ನಿವಾಕುರುಂ
3: ಹಿಮಬಿಹಿಗೆ ಎವ್ವೆಸ್ ಅಲಾಮಾತೆ ಹುರಿನಮ ಮಾಸ್ಕ್ ಎಳುಂ
12: ಅದಿ ಹಿಮಬಿಹಿಗೆ ಅಲಾಮಾತೆ ಹುರಿನಮ ಎಕಹೆರಿವುಂ
3: ಹಿಮಬಿಹಿಗೆ ಅಲಾಮಾತೆ ಫೆಣಿಜನಮ ಲಸ್ನು ಕುರವ ಸಿಹಿ ಫರ್ವ ಹೋದವ
13: ದುನಿಯೆಗೆ ಹತರು ಬಿತುಂ
14: ರಾಜೇಗೆ ಉತುರ ದೇಖುನುಂ
13: ಖಬರ ಮೌಲೂಮಾತ್
14: ಒಟ್ಟು ಮೆನ್ನೆತಿ ಸವ್ವೀಸ್ ಗಡೀರು
13: ದಿವಹಿ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಅಡು
14: ಎಂಘಾ ಸತರ್ಸ್ತೇಕ ಸಾಲಿಸ್ ನುವೆ ಕಿಲೋಹರ್ಟ್ಸ್ ಮೀಡಿಯಂ ವೇವ್ ಅಡ್ಡನುವೆ ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ ಎಫ್ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್
6: ಗಡಿಂ ಮೆಂದಮುಂ ಅಲಿವೆ ದೆಗಡಿ ತಿರಿಸ್ ಮೀ ದಿವೆ ರಾಜ್ಯ ಗಡು
1: मैं अचार हरों में देगे उम्र फ्रेंड खास करे फवा प्रोग्राम है मैं प्रोग्राम का अचार हरण दर्शक के खुद को देना नोगले अड़ा वाह करूं एकाशी के में
0: सीधा मगो